ताकत आली ताकत जमी ताकत झाला आमचं ताकत झोकी ताकत आधी घेणे तू ताक नाक ताक झुमी ताक नाक नाक झुमी ताक नाक नाक झुमी ताक नाक नाक झम तारी ता जग तारी ता झन झाले कोको तारी दाबू तारी घेणे ताक झम तारी ता जग तारी ता झन झाले कोको तारी दाबू तारी घेणे झम तारी